उंदे पांडे काशना समावे सीधे अमृत परे निहार सिद्ध समाधि अंतर जाचे